0: ಮಧುಮಾತಿ ಪವನ್ ಹಿಂದಲಾಕೆ ಚಲಿ ಜೈಸೆ ನಾರ್ ಕೋಯಿ ಶರ್ಮಾಕೆ ಚಲಿ ಕಭಿ ರುಕತಿ ಹುಯಿ ಕಭಿ ಝುಕತಿ ಹುಯಿ ಅಬ ಆಕೆ ಯೆ ಸಾವನ್ ಜಾಯೆ ನಾ ಅಕಿಯನ್ ಸಂಗ ಅಕಿಯಾ ಲಾಗಿ ಆಜ ಅಕಿಯನ್ ಸಂಗ ಅಕಿಯಾ ಮಮ ಮಮ ಮಮ ಗಮ ಮಮ ಗಮ ಮಮ ಗಮ ಅಕಿಯನ ಸಂಗ ಅಕಿಯನ ಸಂಗ ಅಕಿಯನ ಸಂಗ ಅಕಿಯಲಾಗೆ.
1: हम सुन रहे थे बड़ा आदमी फिल्म से यह गीत मोहम्मद रफी की आवाज में प्रेम धवन के बोल और चित्रगुप्त के संगीत के साथ. आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम है सदाबहार नगमे. आइए सुनते हैं दाग फिल्म से यह गीत. लता मंगेशकर की आवाज है, शैलेंद्र के बोल है, शंकर जयकिशन का है संगीत.